नमस्कार मोगाष्टनो, आम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावरून उलयतात. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोची ही वितरावणी सेवा. आज भारतीय सौर दिस 26 वैशाख शके 1948, म्हणजेच शनिवार 16 मे 2026. आता सकाळची बरोबर 5:55 आणि 47 सेकंद जातात. समेस्त ऐकुप्या कुर्भेभरीत योकार देता आणि आईच्या पहिल्या सभेक आता आम्ही आरंभ करतात. सुप्रभात.

नमस्कार, मोगा ऐकपॅनो. तुम्ही ऐकतात आकाशवाणी एफ एम रेनबो आणि सवर जाऊन 5 मिनटां जातात तुमच्या खातीर आता कार्यावळींची रुपरेषा. आयचो दीस शेनवारचो दीस, सगळ्यांकूच कार्यावळी खबर असतात, पण तरी जाणून घेऊया, एक ल्हानशी नदर मारून घेऊया आमच्या कार्यावळींचेर. काय खिणा भितरूच बरोबर सवर जाऊन 10 मिनटांचेर पुष्पांजलीची कार्यावळ, ज्या कार्यावळीत तुमच्या खातीर भक्तिगीतां तशेंच देशभक्ती संगीत आसता. सवर जाऊन 32 मिनटांचेर शास्त्रीय संगीताच्या कार्यावळी अंतर्गत उस्ताद गुलाम मुस्तफा खां हांच्या गायनात राग मिया की तोडी. 7:10 नमस्कार गोवाच्या कार्यावळीत विचार किरण दिनविशेष, तशेंच 7:25 प्रादेशीक खबरो, 7:30 तरेकवार अशी गीतां आनी 7:45 सरभोवतण सादर करपी रविंद्र मार्दोळकर, 8:00 समाचार प्रभात, 8:15 कातारां, 8:40 राष्ट्रीय खबरो, 9:00 सदाबहार, 10:05 इंग्लिशींतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान, 10:10 मराठी गितांची कार्यावळ, तशेंच 11:05 कोंकणी सुगम संगीत, 12:10 चित्ररंजन तुमच्या खातीर, तशेंच 1:05 कांतारांची कार्यावळ, 1:30 कोंकणींतल्यान मुखेल खबरो, 2:00 भावगीतांची कार्यावळ, मराठी भावगीतां तुमकां आयकुपाक मेळटली, 2:32 पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी, सुरवेक ज्यूक बॉक्स, 3:00 प्रायोजीत कार्यावळ स्पायस, 3:10 आर जे इज चॉयस, 4:05 पॉप टायम, तशेंच मोगा आयकुपाक म्युझिकल कॉकटेल आयकुपाक रावात 5:10, 5:35 मराठी गीतां आयकुपाक रावात. रेनबो सांज ही कार्यावळ 6:05 फोन इन कार्यावळ 7:00, 7:20 प्रादेशीक खबरो, फार्म टू सिटी 7:30 ह्या कार्यावळींत पुरण शेती हाचेर दोतोर प्रकाश पर्येकार हांची श्याम गांवकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. कांतारां आयकुपाक रावात रातच्या 8:00 एक ही फिल्म से सरगम ह्या फिल्मातली गीतां आज तुमकां आयकुपाक मेळटली 8:30. 9:00 न्यूज एट 9, 9:15 बेस्ट ऑफ द वीक ह्या कार्यावळी बरोबरूच पश्चिमी संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें. 10:05 फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ पश्चिमी संगीताची, 11:10 फ्रॉम दी आर्कायव्ह ज्यो आसात तरेकवार अश्यो कार्यावळी आयच्या पुराय शेनवारच्या दिसा आमी तुमच्या खातीर वितरावपाची आसात. कांय खेळा भितरूच पुष्पांजलीची कार्यावळ आयकुपाक रावात. तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो.

आकाशवाणी एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स तुम्ही ऐकतात मग ऐकप्यानो ही पुष्पांजलीची कार्यवळ. आता तुमच्या खातीर सवर जाऊन 11 मिनटां जातात. ह्या कार्यवळी अंतर्गत तरेकवार असे भक्तीगीतां तशेंच देशभक्ती संगीत तुमकां ऐकपाक मेळटा. कार्यवळीच्या पहिल्या सुवातेर मोगाळ ऐकप्यानो वसंत आजगांवकर हांच्या स्वरांत ऐकुया वानरा वरी दिसलो जरी.

लता मंगेशकर ह्यांच्या स्वरात आम्ही ऐकलंय मग ऐकपणो हे गीत विसरू नको श्री रामा मला. आणि आता तुमच्या खातीर घेऊन येता मरीसा एन्ड्रूज ह्यांच्या स्वरात कितलो मोगाळ.

प्रभू हम पे कृपा करना, खरेच देवाची कृपा आमकां पावला पावलार लागता, देवाचो आधार आमकां पावला पावलार लागता. आमच्या सुखाच्या खिणांत, आमच्या दुखाच्या खिणांत आमकां याद जाता ती देवाची. तर एक वार अशी भक्ती गीतां आमी आयकली ह्या कार्यावळी जी आसा पुष्पांजली, आनी आतां कार्यावळीच्या निमाणे कडेन तुमच्या खातीर घेवन येता देशभक्ती संगीत. आयकुपाक रावात हे राष्ट्र देवतांचे, वाणी जयराम हांच्या स्वरांत.

मोग आयकप्यानो, पुष्पांजलीची कार्यावळ घेऊन आयले तुमच्या खातीर भक्तीगीतां तशेंच देशभक्ती संगीत. ही कार्यावळ इतल्यान हांगा सोंपता. बरोबर स वरां जावन 10 मिनटां, 6 वरां जावन 30 मिनटां जायत येतात. आयकुपाक रावात मुखेल खबरो.

नमस्कार, हांव वेदा, ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्वयंपूर्ण गोंय मोहिमे खाला मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आयज सकाळी 10 वरांचेर व्हर्च्युअल स्वरुपात गोंयकारां कडेन संवाद साधतले. हस्तकला हस्तकारागिरी संबंधी तरेकवार येवजणेची म्हायती दिवपा सयत ते लोकांच्या प्रस्नांक जापो दितले. राज्यातल्यो सगळ्यो पंचायती आणि नगरपालिकांनी मोठ्या स्क्रीनीचेर ही कार्यावळ पळोवपाक मेळटली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग या उपक्रमाचो शुभारंभ झालो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप महत्वाचे आसा असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. खण सुरक्षा महासंचालनालयाच्या मार्गदर्शना खाला 42व्या खण सुरक्षा सप्तकाचो समारोप सुवाळो काल गोंयांत झालो. स्मार्ट मिटराक लागून गिरायकांक खंयच्या दिसा कितली वीज वापरली ताचे प्रमाण कळटले. मोबायला परस स्मार्ट मिटराचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उणे असता असे मुखेल वीज अभियंते स्टीफन फर्नांडीस हांणी सांगले. गोंय सरकारान सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित शिक्षणिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांक देतात तो म्हारगाय भत्तो वाढयला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तसेच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे म्हळ्यार फाल्यां आसा. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज गोंयांतल्या कांय सुवातांनी गडगडपा वांगडा उश्ण आनी दमट हवामानाचो अदमास आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरां.

नमस्कार मोग इष्टांनो, शास्त्रीय संगीताच्या कार्यवळी अंतर्गत सगळ्यांचे स्वागत. आज ह्या कार्यवळीत तुमच्या खातीर उस्ताद गुलाम मुस्तफा खां हांच्या गायनात आयकुपाक रावात राग मियाकी तोडी.

मग ऐकपनं शास्त्रीय संगीताच्या कार्यवळी अंतर्गत उस्ताद गुलाम मुस्तफा खान हांच्या गायनात आम्ही ऐकलंय राग मिया की तोडी. ही कार्यवळीतल्यान हांगा सोंपता. घेता हांगा एक ल्हानसो ब्रेक, 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान.

नमस्कार गोवा, नमस्कार गोयकरांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांच्या मनाकडे जाऊन स्वागत आणि येवकार ह्या कार्यवळी जी असा नमस्कार गोवा बरोबर 7:11 तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. ह्या कार्यवळीत विचार किरण दिनविशेष तसेच 7:25 प्रादेशिक खबर

0: आनी तरेकवार अशी गीतां तुमच्या खातीर 7:45 सरभोवतण सादर करपी रविंद्र मार्दोळकर. कार्यावळ सुरवात करुया, ऐकुया आयच्या दिसाचो हो सुंदर असो विचार.
1: जेन्ना आमी नमळीकायेन म्हान जातात तेन्ना आमी म्हानतेच्या चड चड लागीं वतात. देखूनच नमळीकायेक आपणायात आणि खरे अर्थान म्हान जायात. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर.

0: रवींद्रनाथ टागोरांचं सुंदर असं विचार आम्ही ऐकलं आणि या विचारानंच कार्यावळीची सुरुवात. मग इष्टानो, सुंदर अशी ही सकाळ शनिवारचा दिस, तरेकवार गीता तुमच्या खातीर, तरेकवार कार्यावळी तुमच्या मनोरंजना खातीर. आयच्या पुराय सबंद दिसा आम्ही घेऊन येतले हातूत कांयच शंका ना. तर कार्यावळीच्या पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर सुंदर अशें गीत घेऊन येता अरिजीत सिंग हांच्या स्वरांत, सुबा सुबा.
1: Thank you.

0: किराणा घराण्याची शैली त्याने आपणायली. मराठी भाषेत गाजिल्ली भावगीता, नाट्यगीता, चित्रपट गीता त्याने गायली. किराणा घराण्याच्यो गायिका हिराबाई बडोदेकर हांच्या कडल्यान ताणी शिक्षण घेतले. भारत सरकारान 1974 वर्षा पद्मश्री पुरस्कार देऊन तांचो गौरव केला. तर ह्यो आणि अश्यो कितल्योश्योच खास गजाली नोंद करता आयचो हो दीस 16 मे.
1: दिन विशेष.

हस्तकला हस्तकारागिरी संबंधी सहित ते लोकांच्या प्रश्नांक जापो दितले. हस्तकला आणि वस्त्रोद्योग खात्याचे संचालक सगुण वेळीप हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही कार्यावळ सकाळी 10 ते 11:30 मेरेन जातली. राज्यातल्यो सगळ्यो पंचायती आणि नगरपालिकांनी मोठ्या स्क्रीनीचेर ही कार्यावळ पळोवपाक मेळटली. पंच सरपंच नगरसेवक नगराध्यक्ष स्वयंपूर्ण मित्र हांच्या सयत सामान्यांक वांटेकार जावपाक मेळटले. पयली खात्यांमार्फत राज्य सरकार तशेंच केंद्राच्या येवजणेविशीं सादरीकरण जातलें. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं काल उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ जालो. आल्तीनवेल्या तांच्या राबित्या घरांत ही कार्यावळ जाली. प्रयोग म्हळ्यार प्रमोटींग रिसर्च अमांग यूथ ऑफ गोवा ह्या उपक्रमा खाला गोंयच्या विद्यार्थ्यां मदीं संशोधन संस्कृती नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारसरणीक घटाय दिवप हो मुखेल घेत आसा. ह्या उपक्रमात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांक संशोधनाची पद्धत, माहिती विश्लेषण, समस्या निवारण, अहवाल लेखन, प्रकाशन आणि पेटंट मेळोवपाच्या संदर्भात मार्गदर्शन मेळटले. तशेंच वेगवेगळ्या विशयांतल्या तज्ज्ञ मार्गदर्शकां वांगडा आणि संशोधकां वांगडा विद्यार्थ्यांक जोडपाचें कामय हो उपक्रम करतलो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोंयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप म्हत्वाचें आसा. गोंयची खाजन शेती, काजू, कुळागरां, भात शेती ही आमी सैमीकरित्या सेंद्रीय शेतीवरवीं ह्या पयलीं केला. आतां परत एकदां प्राकृतीक शेती करपाक शेतकारांनी, बागायतकारांनी मुखार सरप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां.

एफ एम रेनबो म्युझिकली यॉर्स 105.4 मी ऐकलोय प्रादेशिक खबरो बरोबर 7:30 होवे. नमस्कार गोवा ही कार्यावर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो चॅनलाचेर. फुडल्या सुवातेर आणी एक सुंदर अशें गीत घेऊन येता तुमच्या खातीर. 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर कविता कृष्णमूर्ती हांचो हो स्वर.

सुंदर अशी ही गीता आम्ही ऐकत आहात. ह्या कार्यवळीत तेजी असा नमस्कार गोवा. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. मग अष्टनो या खिणाक एक लहानसो ब्रेक घेऊया आणि रोकडीच परत मिळूया. खैच वचू नकात, ऐकत राहत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.

0: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात.
1: हा
0: किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

0: नमस्कार. गोवाच्या कार्यवळीत 20 उपरांत सगळ्यांचे परत एक फावट स्वागत. मोगाळ इष्टांनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. आता वेळ झाला तुमच्या खातीर घेऊन येवपाची कार्यवळ सरभोवतण. सादर करपी रवींद्र मारदोळकर.
1: सरभोवतण कार्यावळ आयकुपाक रावपी सगळ्या मोगाळ इश्ट इश्टिणी, रवींद्र माकान म्हाड्डोळकराचो माय मोगाचो नमस्कार. साहित्या खातीर नोबेल पुरस्कार जोडपी पयले वयले व्हड भारतीय साहित्यीक, आमच्या देशाचे राष्ट्रगीत रचपी व्हड स्वातंत्र्य झुजारी, शांतीनिकेतन हो अभिनव शाळेचो प्रयोग करपी व्हड शिक्षण तज्ञ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हांची जयंती आम्ही हालीच मनयली. तांकां पयले सुवातेर नमन करूया, श्रद्धांजली ओपुया आणि आयच्या कार्यावळीची सुरुवात करूया.

0: इश्तिश्तिणीनो, पहलगाम दहशतवादी हल्ल्याक लागून जाल्ल्या ऑपरेशन सिंदुराक एक वर्स पुराय जाले. 6-7 मेच्या मध्यरातीक सुरू जाल्ले हे झूज हो संघर्ष 10 मे दिसा दोनूय देशां मदल्या समजोत्या उपरांत थांबलो. ऑपरेशन सिंदूर चालीक लावन भारत देशान आपले धोरण निर्णायक कृतीन रुपांतरीत केले. कितलीशीच दसकां भारतीय भुंयेर चालू आशिल्ल्या ह्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाक जाप दितना फकत ताचो तोंडी निशेध नोंद करचे परस निर्णायक कारवाय करपाचे दिकेन हे म्हत्वाचे पावल आशिल्ले. ह्या ऑपरेशन सिंदुराच्या वर्सपुर्तीचे निमतान लष्करी इतिहासाचे बरप करपी पत्रकार आणि सेवानिवृत्त माहिती अधिकारी जॉन आगियार हांणी आमचे कडेन हे संबंधातले विचार उक्तायले.
1: नमस्कार आयकुपेनो, हांव जॉन आगियार. बरोबर एक वर्स पहिली भारताच्या संरक्षण इतिहासात एक नवो अध्याय बरवला गेलो. ही मोहीम म्हणल्यार भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाचो एक झळझळीत पुरावो. आमकां सगळ्यांक खबर आसा 22 एप्रील 2025 दिसा पहलगावांत जाल्ल्या भयकृत दहशतवादी हल्ल्यान 26 निरपराध नागरिकांनी आपले प्राण वगडायले. त्या अन्यायाचो चड वेळ न्हय तर रोखडीच आणि अचूक जाप दिवपाचो निर्णय केंद्र सरकारान घेतलो. 7 मे 2025 या दिसा भारतीय वायुसेना आणि भूदलान एकठांय येऊन ऑपरेशन सिंदूर सुरू केले. फक्त 4 दिसां भितर पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरातल्या 9 मुखेल दहशतवादी लॉन्च पॅडांचेर हल्लो करून ते उडयले. ह्या मोहिमेचे सगळ्यांत व्हड खाशेलेपण म्हळ्यार हातून वापरिल्ले तंत्रगिन्यान. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या आत्मनिर्भर भारत सपनार सुसंगत अशे

0: आमचे स्वदेशी ड्रोन्स आणि अचूक मारव करपी शस्त्र हांचो वापर केलो. आम्ही शांततायेचे पुजारी, पण देशाच्या अखंडतेचे गाव घातल्यार भारत स्वस्थ बसचो ना हो संदेश ह्या दिसा निमतान जगात मेळा. आमच्या वीर जवानांच्या शौर्याक मानाचा मुजरो. जय हिंद, जय भारत, जय गोय.
1: देव बरे करू जेवण आग्यार बाब तुमकां, तुम्ही उक्तायल्या ह्या तुमच्या विचार आणि मता खातीर.

0: मोगाळा गुप्यानो, आवय ही दर एकल्याच्या जिणेतली सगळ्यात महत्वाची अशी व्यक्ती जावन आसा. तिगेलो मोग आणि त्याग हो उतरांनी उक्तांक जायना, आणि त्या खातीरच आवय बद्दलची ही कृतज्ञता उक्तावपा खातीर मातृदिन वा आवयच्या दिसाची मांडणी केल्या. मे महिन्याच्या दुसऱ्या आयतारा हो दीस आम्ही मनयतात. हो दीस फकत जल्म दिवपी आवयचोच नासून आवय समान आशिल्ल्या पुराय बायल जातीचो हो दीस जावन आसा, नारी शक्तीचोच हो दीस जावन आसा. 10 दिसा हो दीस आम्ही मनयलो. त्या निमतान आम्ही भेटले बानोडेच्या स्नेह मंदिरात आवय सारखोच वावर करपी प्राध्यापक सुमन सामंत मॅडम हांकां. ताणी आपल्यो ह्या दिसा विशींच्यो भावना उक्तायतना सांगले.
1: हांव सुमन सामंत. मदर्स डे म्हणल्यार मातृदीन. आजचोच दीस कित्याक आवयचो? सगळे दिसच जे आमकां भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ जे आज मेळिल्ले आसात ते दिवपी म्हणल्यार आवय. आवय म्हणल्यार देवाच्या कृपेचे वरदान. ती म्हणल्यार देवाचे सगुण रूप. जगातली खरी जादूगार म्हणल्यार आवयच. ती रागिल्ल्या, रुसिल्ल्या, फुगिल्ल्या भुरग्याक जागार हाडपाचे काम करता. भारतीय संस्कृती मातृदेव भव म्हणून 365 दीस आवय नमस्कार करपाक शिकयता. हो आमचो खरो सात्विक संस्कार. आई सारखे दुसरे दैवत जगतावर नाही हो जन्मापासूनचो धडो घेऊन आमची भुरगी व्हड जातात. सहनशीलता, जिद्द, कष्ट, भरपूर मोग, सतत्यान काम करपाची वृत्ती, हे सगळे गुण हांव तरी म्हज्या आवय कडल्यान शिकले. आयच्या काळात भुरगीं आनी तांची काळजी घेवन सुरक्षितता तांकां दिवपी ही आवयची जबाबदारी. आनी भुरग्यांनी तिचे कश्ट, तिचो मोग विचारात घेवन सदैव तिच्या जीवनाची काळजी घेवप आणि तिका मोग दिवप ही त्यांची जापसालदारी. आणि हेच मातृदिनाच्या दिसाची आम्ही लक्षात दवरपा जाय.
0: सामन मॅडम, मातृदिसा विशींच्यो तुमगेल्यो भावना तुम्ही आमचे कडेन उक्तायल्या खातीर तुमकां चडान चड देव बरें करूं. धन्यवाद.

0: सृष्टीनो जशी आवय तशीच परिचारिका म्हळ्यार नर्स, मोग सहानुभूती धीर आणि आदाराचे मूर्तिमंत रूप म्हळ्यार परिचारिका वा परिचारक। दुयेंतीक दुयेंसांच्या वेदनेच्या पिडेच्या काळात दिलासो देऊन तांची हर तरेची सेवा ह्यो नर्सी करतात। भलायकी व्यवस्थेन परिचारिका ह्यो लेगीत दोतोरा सारख्योच योगदान दितात। तुमकां याद जातलीच कोरोनान संसारभरान हाहाकार केल्लो तेन्ना ह्याच परिचारिका आनी दोतोरांनी आपल्या जिणेची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांची सेवा शुश्रूषा केली तेन्ना आमी तांकां कोरोना योद्धे हे बिरूद लायिल्ले। अशेच एक कोरोना योद्ध्यो म्हळ्यार गोंय वैजकी इस्पितळांतल्यान मॅट्रन म्हणून सेवानिवृत्त जाल्ल्यो बाय सरिता पेडणेकार हांणी 12 मे दिसा ह्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिसा निमतान आमचे कडेन उलयतना नर्सिंग ह्या पेशा विशीं आणि सेवावृत्ती विशीं सांगले।
1: नमस्कार, हांव

0: रीता किशोर पेडणेकर, रिटायर्ड मेट्रन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बांबोली. आता 12 मे हो इंटरनॅशनल नर्सीस डे म्हणून मनयता. म्हज्या सगळ्या मोगाच्या नर्सींग म्हजे कडल्यान होनुनीत नर्सीस डेची होनुनीत परबी. स्टाफ नर्स म्हणून काम करतना जिवाची तर खूब तारेवटची कसरत असता. जसे घरा कडले तुझे सगळे काम सांभाळून जसे जेवण, भुरग्यांचो अभ्यास, माव माय आसत जाल्यार तांची अपेक्षा कितें आसता तुजे कडल्यान. ह्यो सगळे इमोशन्स तुजे कुशीक दवरून तुका सगळें अटेंशन पेशंटाची सेवा करपाक दिवचें पडटा. आनी हे प्रत्येक नर्स आपली सेवा पेशंटा खातीर दिता अशें हांव मानता. नर्सींग हे एक नोबल प्रोफेशन जावन आसा. अशें म्हणटा की नर्सीस आर द बॅकबोन ऑफ एवरी हॉस्पिटल. आनी आमी पळयता की नर्स ही दीस रात काम करता. ऑफकोर्स शिफ्ट ड्युटी आसता जशें मॉर्निंग, इवनिंग आनी नायट शिफ्ट. पूण नर्स ही 24 hours पेशंटा कडेन उरता. पेशंटा कडेन खरेंच बरें वागप व्हेरी इम्पॉर्टंट. पेशंटांक तितलोच आधार दिसता. आनी तुमकां सगळ्यांक नर्सींग बरें आरोग्य, सुख आनी समाधान लाभुनी ही देवा कडेन प्रार्थना. आनी परतून एकदां सगळ्यांक नर्सीस डेची होनुनीत परबी धन्यवाद.
1: सरिताबाय, तुम्ही उक्तायल्ल्या ह्या विचारा खातीर आमी तुमकां चडांत चड देव बरें करूं म्हणटात. धन्यवाद.

0: वाठारातल्या लोकां वांगडाच कर्नाटक राज्यातले शिमेवेले लोक लेगीत ह्या पुरुमेताच्या फेस्ताक गर्दी करतात. गोंय कोंकणी अकादमीन कोंकणी भास आणि कोंकणी संस्कृतायेचो वैभवशाली इतिहास जतन करपाच्या उद्देशान कोंकणी साहित्य शिल्पकार कोश तयार करपाचो एक व्हडलो प्रकल्प हातान घेतला. कोंकणी भास, कोंकणी चळवळ, कोंकणी साहित्य, लोककला, संगीत, नाच, रंगमाची, तियात्र, शिक्षण, संशोधन ह्या मळार ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी, ज्या ज्येष्ठ वावुरप्यांनी, बरोवप्यांनी, कलाकारांनी आपलं व्हड योगदान दिला अशा लोकांची अधिकृत नोंद करून तांची वळख फुडल्या पिळगे खातीर करून दिवप होच ह्या कोशा फाटलो हेतू जावन आसा. विकासिनी मंडळ तिवरे गोंय, कला आणि संस्कृती संचालनालय पणजी आणि थॉमस स्टिफन्स केंद्र परवरी हांच्या जोड पालवान बायलांचो साहित्योत्सव 2026 हालीच थॉमस स्टिफन्स केंद्र परवरी हांगा झालो. मुगेली आवडटी साहित्य कृती, अणकाराचे महत्व, तशेंच बरोवप्याक प्रवास कितलो गरजेचो ह्या विशयाचेर ह्या सुवाळ्यात परिसंवाद झाले. बरे तर मोगा इश्ट इश्टिणींनो, सरभोवतणी नदर मारता मारता म्हणसर आमच्या कार्यावळीचो वेळ सोपात आयलो तो लक्षातूच आयलो ना. तर आता हांगाच थारुया, पूण विसरू नाकात आयकुपांक येता त्या शेनवारा ह्याच वेळार तुमगेली हे पुरबायेची कार्यावळ सरभोवतण. देव बरें करू.
1: रविंद्र म्हार्दोळकर हांणी सादर केल्ले सरभोवतण आमी आयकले आनी हाचे बरोबरच नमस्कार गोवाची ही कार्यावळ इतल्यान हांगाच सोंपता. कांय खिणा भितरूच बरोबर 8 वरांक आयकुपाक रावात समाचार प्रभात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. आमची आनी तुमची भेट कातारच्या कार्यावळीत जातली बरोबर 8 वरां जावन 15 मिनटांचेर. तुमी आयकतात 105.4 MHz FM.

आर एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 बरोबर 8:15 आणि 25 सेकंद झाल्यात आमच्या स्टुडिओत. कातारच्या या कार्यावळीत सगळ्यांचे मनाकाळजे सावन स्वागत. ही कार्यावळ तुमकां 9 वरां मेरेन आयकुपाक मेळटली. मजगती 8:40 10 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो. 9 वरांचेर सदाबहार. तर कार्यावळीक सुरवात करुया. पहिल्या सुवातेर आल्फ्रेड रोज हांच्या कडल्यान घेवन येता मोगाचे लिना.

8:30 हो वेळ तुम्ही ऐकतात कातारची कार्यवळ 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर. 8:40 10 राष्ट्रीय खबरो असतल्यो. फुडल्या सुवातेर रेमो फर्नांडीस, एलिसा अलिशा चिनॉय घेऊन येता 5 वर्सां.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशांतल्या नागरिकां खातीर वेवसाय सुलभता आनी जीण सुलभता वाडोवपा खातीर सरकार बांदिल्लें आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती उसरां नेदर्लंड्सांत पावले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सिक्कीमांतल्या लोकांक तांच्या राज्य घटक दिसा निमतान परबीं दिल्यात. पेट्रोलाच्या नियातीचेर सरकारान दर लिटराक 3 रुपया खासा अतिरिक्त अबकारी कर लायला. आता पुराय खबरो. देशांतल्या नागरिकां खातीर वेवसाय सुलभता आनी जीण सुलभता वाडोवपा खातीर सरकार बांदिल्लें आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी परकी प्रवासाचेर खंयचो सेस कर वा अधिभार लादपा संबंधीत खबरां संस्थांच्या अहवालाचें खंडन केलां. हो अहवाल पुरायपणान खोटो आनी हातूंत कांयच तथ्य नाशिल्ल्याचें स्पश्ट केलां. विदेशी प्रवासाचेर अर्थ निर्बंध घालपाचो प्रस्नच उप्रासना अशें प्रधानमंत्र्यांनी फुडें नदरेक हाडलें. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आंध्र प्रदेशांतल्या पुट्टापार्तींत प्रगत मध्यम झुजारी विमान कार्यावळीच्या सुवातीचो बुन्यादी फातर बसयलो. नव्यान सुरू केल्ल्या संरक्षण प्रकल्पाक लागून राष्ट्रीय सुरक्षा घटमूट जातली, उद्देगीक उदरगतीक गती मेळटली आनी तरणाट्यांक व्हड प्रमाणांत रोजगाराची संद मेळटली अशें तांणी सांगलें.
1: फ्यूज जो होता है वह किसी भी गोला बारूद का सबसे यह इम्पॉर्टेंट हिस्सा होता है, चाहे आर्टिलरी शेल हो, बॉम्ब हो या कोई भी युद्ध सामग्री हो. बिना भरोसेमंद इलेक्ट्रिक फ्यूज के सब बेकार है. यहाँ बनने वाले अत्याधुनिक फ्यूज हमारी सेनाओं को ताकत देंगे और यह प्रोजेक्ट हमारी एमिनेशन मैन्युफैक्चरिंग में सेल्फ रिलायंस आत्मनिर्भरता का एक नया चैप्टर जोड़ेगा.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती उसरां नेदर्लंड्सांत पावले. युरोपीय राष्ट्रांकडेन भारताचे रणनीती आनी अर्थीक संबंद आनीक घटमूट करपाच्या हेतान आयोजीत केल्ल्या तांच्या 5 राष्ट्रांच्या भोंवडेचो हो दुसरो पावंडो. एम्स्टरडॅम विमानतळार पावतकच

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां नेदरलँड्साचे विदेश वेव्हार मंत्री टॉम बॅरेन्सन हांणी येवकार दिलो. प्रधानमंत्री मोदी संयुक्त अरब अमिरातीन थोडो वेळ थांबून नेदरलँड्सांत पावले. ह्या वेळार तांणी अबुधाबीन युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बीन जायद अल न्यान हांचे कडेन चर्चा केली. हेग हांगाच्या एका हॉटेलांत भारतीय समुदायान सादर केल्ल्या सांस्कृतीक आनी संगीत कार्यावळीवरवीं प्रधानमंत्र्यांक भव्य येवकार मेळ्ळो. नेदरलँड्सांत लष्करी पंगडांनी तांकां विधीपूर्वक मानवंदना दिली. हे भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्साचे प्रधानमंत्री रॉब जेटन हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले. हे भोंवडेचो म्हत्व फकत द्विपक्षीय संबंधापुरते मर्यादीत ना, जाल्यार हालींच जाल्ल्या भारत युरोप मुक्त वेपार कराराच्या फाटभुंयेर ही भेट भारत युरोपीय संघाच्या व्यापक संबंधांक नवी दिका दितली अशी आस्त आसा. शेनवारा प्रधानमंत्री मोदी भारतीय समुदायाक मार्गदर्शन करतले आनी नेदरलँड्साच्या मुखेल कंपनींच्या मुखेल कार्यकारी अधिकाऱ्याकडेन बसका घेतले. सेमीकंडक्टर चिप्स आनी कृत्रीम बुद्धिमत्तेच्या मळार जायत्यो म्हत्वाच्यो कबलाती जावपाची आस्त आसा. ह्या दोन क्षेत्रांत नेदरलँड्स संवसारीक फुडारी आसा. नेदरलँड्साची भेट सोंपतकच प्रधानमंत्री मोदी फाल्यां 5 राष्ट्रांच्या भोंवडेच्या 3 पांवड्यार स्विडनांतल्या गोटेनबर्गाक वतले. थंय ते स्विडनीश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टसन हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सिक्कीमांतल्या लोकांक तांच्या राज्यघटक दिसा निमतान परबीं दिल्यात. सोशल मिडिया पोस्टांत संवसारांतले पयले पुरायपणी ऑर्गेनिक राज्य जावपा सावन दोंगरी पर्यटनाची नवी व्याख्या करपा मेरेन सिक्कीमाची कामगिरी पुराय राष्ट्राक प्रेरणा दिता. राज्यांत वैभव उरचो आनी नव्या उंचायेर पावपाक चड यश मेळचो अशी आस्त तांणी बाळगिल्या. पेट्रोलाच्या नियातीचेर सरकारान दर लिटराक 3 रुपया खासा अतिरिक्त अबकारी कर लायला. अर्थ मंत्रालयान काल जारी केल्ल्या अधिकृत राजपत्र अधिसुचोवण्या प्रमाण डिझल नियातीचेर खाशेलो अतिरिक्त अबकारी कर दर लिटराक 23 रुपया वयल्यान 16.50 रुपया मेरेन उणो केला. तशेंच विमान टर्बायन इंधनाचेर खाशेलो अतिरिक्त अबकारी कर दर लिटराक 33 रुपया वयल्यान 16 रुपया मेरेन उणो केला. आयच्यान सुरू जावपी पखवाड्या खातीर हे सुदारीत दर लागू उरतले. घरगुती वापरा खातीर आशिल्ल्या पेट्रोल आनी डिझेलाचेर सध्याच्या अबकारी कर दरांत कसलोच बदल जावंक ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावर बी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान 12व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांखातीर निकाला उपरांत जाहीर करप्याच्यो सुचोवण्यो सांगपी अधिसुचोवणी जारी करून पारदर्शक मूल्यमापन प्रक्रियेची आपली वचनबद्धताय दाखयल्या. अधिसुचोवणेत निकालाविशी असंतुष्ट विद्यार्थ्यांक 2 पांवड्यान नियाळ पद्दतीचो लाव घेवंक मेळटलो अशें सांगलां. पयल्या पांवड्यार विद्यार्थ्यांनी तांच्यो मूल्यमापन केल्ल्यो जाप्यांचेर ऑनलायन अर्ज करूं येता. दुसऱ्या पांवड्यार विद्यार्थ्यांनी विसंगतीचें सत्यापन मागूं येता वा गूण येवजणेचेर आदारीत विशिश्ट जापांचें परतून मूल्यमापन करपाची मागणी करूं येता. स्कॅन केल्ल्या प्रती खातीर ह्या म्हयन्याच्या 19 ते 22 तारखे मेरेन ऑनलायन अर्ज सादर करपाक मेळटलें अशें सीबीएसईन सांगलें. दर विशयाक 700 रुपया शुल्क भरून सत्यापन आनी पुनर्मूल्यमापन करपा खातीर अर्ज ह्या म्हयन्याच्या 26 ते 29 तारखे मदीं सादर करूं येता. विद्यार्थी हे सरकाराचे प्राधान्य आसा आनी तांच्या समस्या कडेन सरकार संवेदनशील आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगलें. नवी दिल्लीत पत्रकार परिशदेंत उलयतना तांणी राष्ट्रीय चाचणी संस्थेन वैजकी प्रवेश परिक्षा नीट यूजी 2026 21 जून दिसा परतून घेवपाची घोषणा केल्या.
2: हमारी सर्वोपरि प्राथमिकता है.
3: आर फोरमोस्ट प्रायोरिटी इज द वेलफेयर एंड फ्यूचर ऑफ द स्टूडेंट्स एंड द गवर्नमेंट रिमेन्स डीपली माइंडफुल ऑफ द हार्ड वर्क एंड डेडिकेशन दे इन्वेस्ट इन देयर स्टडीज. फॉलोइंग द कंडक्ट ऑफ द एग्जामिनेशन ऑन 3rd May, वी वर डिटरमाइंड टू इंश्योर दैट नो जेन्युइन कैंडिडेट वॉज डिप्राइव्ड ऑफ अ फेयर अपॉर्चुनिटी ड्यू टू द अनएथिकल प्रैक्टिसेस ऑफ द एजुकेशन माफिया.
2: एजुकेशन माफियाओं के षड्यंत्र से सही छात्र की अधिकार वंचित हो जाए.
0: एनटीएन व्हड प्रमाणांत सुदारणा करपाची गरज आसा.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स 8:51 जातात. निघतेच तुम्ही ऐकलंय 10 मिनिटाचे राष्ट्रीय खबरो. आता कातारची कार्यवळ मुखारवर या. 9 वरां मेरेन तुमकां ही कार्यवळ आयकुपाक मेळटली आनी 9 वरांचेर आसतली सदाबहार. तर फुडल्या सुवातेर घेवन येता महेंद्र कपूर हांच्या स्वरांत ओ चेडवा.

0: कार्यावळीच्या निमाणे कडे मी ऐकल्या उषा उत्तोफांच्या आवाजात मोग आणि राग या बरोबरच कातारा बरोबरच ही कार्यावळीतल्या हंगात सोपता काय खेळा भितरूच ऐकू पाकराव्यात सदाबहार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी आकाशवाणी.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर सदाबहार या कार्यवळीत स्वागत. ही कार्यावळ 10:05 मेरेन चलतली आणि 10:05 इंग्लिशीतल्यान खबऱ्यो प्रसारीत जातल्यो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. तर हे फुडले एक वर बरे बसा, एन्जॉय करा. जर तुमचो ब्रेकफास्ट जावना जाल्यार ब्रेकफास्ट करून घ्यात आणि ऐकात साईड बाय साईड ही सदाबहार गीतां. आणि जर तुमचो ब्रेकफास्ट झालो आणि जर तुम्ही बाहेर चालल्या खंय वचपाक गाडयेन वतात किंवा जाल्यार डेफिनेटली सीट बेल्ट घालपाक विसरू नका. आणि बायकार वतले जाल्यार हेल्मेट घालपाक विसरू नका तुमचे. आणि जर तुम्ही पब्लीक ट्रान्सपोर्ट घेता, जे सध्या आमकां करपाक सांगला, डेफिनेटली आमी हे करपाक जाय आणि पब्लीक ट्रान्सपोर्ट जाता तितलो आमी यूज करया. आणि मोस्ट इम्पॉर्टंट

इम्पॉर्टंट हेल्दी रावपाचो यत्न करया स्वतः हेल्दी रावया हसते रावया आणि दुसऱ्याक हसोवपाचो यत्न करया तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो कार्यवळीच्या पहिल्या सुवातेर शैलेंद्र सिंग हांचो हो स्वर खेल खेल में या फिल्मा खातीर हे गीत

श्री 420 या फिल्मातले हे गीत प्यार हुआ इकरार हुआ। हे गीत लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरात आम्ही ऐकले। शंकर जयकिशन हाणी हे गीत कंपोज केला आणि शैलेंद्र हाणी हे बरेलने गीत। एक मजेशीर गजाल म्हळ्यार ह्या गीताचे जर तुम्ही पिक्चरायझेशन पळयत जाल्यार मैं ना रहूंगी तुम ना रहोगे फिर भी रहेंगी निशानिया ही जेन्ना लायन येता तेन्ना स्क्रीनाचेर हातांत सत्री आणि रेनकोट घालून तीन भुरगीं दिसतात। ही भुरगीं ह्या फिल्मातली म्हळ्यार राज कपूरातली खरी राज कपूरांची खरी भुरगीं रणधीर कपूर रितू कपूर आणि ऋषी कपूर आशिल्ली। तर तुम्ही ऐकतात सदाबहार ही कार्यवळ 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचेर। आणि आता रणधीर कपूर राज कपूर हांचो चलो रणधीर कपूर हाचेच हे फिल्म ऐकूया। या फिल्मातले गीत जवानी दिवानी या फिल्मा खातीर ताचे शीर्षक गीत। या फिल्मात ताचे बरोबर जया बच्चन हाणी काम केला।

0: 7020672710। ईमेल संपर्क
1: rnuairpanaji@gmail.com
0: rnuairpanaji@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026। जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षांत घेवचे। ययात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
2: आकाशवाणी आकाशवाणी।
3: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
1: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो।
3: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
3: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो आसात।
1: किदें
3: कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो।
3: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय।
1: हा करता।
3: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात।
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया।
3: स्वच्छता ही सेवा।

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यॉर्स बरोबर 9 वरां जाऊन 30 मिनटां जातात. तुम्ही ऐकतात सदाबहार ही कार्यावळ. ही आहे अर्धवर, कशें गेलें कळेच ना न्ही. तर एक वार अशी ही मधूर मवाळ सुंदर सोबीत कातारां अजरामर अशी ही गीतां आयकता आयकता मन सामकें मंत्रमुग्ध जावन वता. फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर घेवन येता आशा भोसले हांचो हो स्वर ज्वेल थीफ ह्या फिल्मा खातीर हें गीत.

रात अकेली है 1967 या वर्साचे ज्वेल थीफ हे फिल्म हातले हे सुंदर अशे गीत ज्यातूत देवानंद आणि तनुजा हांचेर हे गीत पिक्चराइज केला आणि आशा भोसले हांणी ह्या गिताक आपलो स्वर दिल्लो. आणि ह्या गिताक लागून आशा भोसले हांकां सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचो फिल्मफेअर पुरस्कार फावो जाल्लो. तुम्ही आयकतात सदाबहार ही कार्यावळ. फुडल्या सुवातेर घेऊन येता परत एक फावट आशा भोसले हांचो स्वर आणि किशोर कुमार हांची साथ. आज रपट जाय तो नमक हलाल या फिल्मा खातीर हे गीत.

लता मंगेशकर हांच्या स्वरात शोर या फिल्मा खातीर बाहू में चले आओ सुंदर अशें हें गीत जया बच्चन आणि संजीव कुमार हांचेर पिक्चरायझेशन झालें ह्या गीताचेर. तुम्ही ऐकतात सदाबहार ही कार्यवळ 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो चॅनलाचेर. फुडल्या सुवातेर घेऊन येता जय जय शिव शंकर किशोर कुमार हांच्या स्वरात.

0: चेन खुली की मेन खुली, मेन खुली की चेन।
1: सत्य पे सत्ता या फिल्मा खातीर परियों का मेला है एक्चुअली मेडली आम्ही ऐकली या फिल्मातल्या गीतांची। आणि आता कार्यवळीच्या निमाणे सुवातेर शान या फिल्मा खातीर उषा उत्तुप हांच्या स्वरातले दोस्तो से प्यार किया या गीता बरोबर सदाबहार ही कार्यवळ सोपतली। मोगाळ ऐकपेनो 10:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमच्या दिल्ली केंद्रावेळान प्रसारित जातल्यो ऐकुपाक रावात। 10:10 मराठी गीतांची कार्यवळ तुमच्या खातीर 105.4 MHz FM रेनबो।

0: कामा वयली दगदग ट्रॅफिक इतलो बोवाळ घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज
1: इतली ताकतिके
2: आणि खंय बाजाराक
1: बाजाराक आणि पोती खंय तर
2: पोती पोती ते दितात मगो फुकट
1: पहिले ही सवय तुमची ही सवय सामकी चुकीची असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना
2: कळ कळ कपड्याची पोती
1: से नो टू प्लास्टिक

आकाशवाणी एफ एम रेनबो तुम्ही ऐकताय 105.4 MHz बरोबर 10:12 झालेली आहेत. कार्यक्रम आता मराठी गीतांचा. हा कार्यक्रम तुमच्यासाठी 11 वाजेपर्यंत असेल आणि 11 वाजता असतील हिंदीमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्याच्यानंतर 11:05 कोकणी सुगम संगीत तुमच्यासाठी. तर चला हा कार्यक्रम आपण फुलूयात ह्या मधुर संगीतानी. कार्यक्रमाची सुरुवात करूयात आपण बाल शंकर महादेवन यांच्या स्वरातून. कट्याळ काळजात घुसली ह्या चित्रपटासाठी सूर निरागस हो.

मातारायतुकानवघे पाऊणशे वयमान श्रोते हो बालगंधर्व ह्या चित्रपटासाठी हे गाणं आपण ऐकलं. ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे मराठी गीतांचा तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. पुढील गाणं आहे नाट्यगीत तुमच्यासाठी सखये अनसुये थांब की बये योगिनी जोगळेकर यांच्याकडून आणि त्याच्यानंतर नाथ हा माझा मालती पांडे यांच्या स्वरातून.

श्रोते हो नाथ हा माझा हे नाट्यगीत आपण ऐकलत मालती पांडे यांच्या स्वरातून. इथे आपण घेणार आहोत एक अगदी छोटासा ब्रेक आणि लगेच परतूयात ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे मराठी गीतांचा. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता।
1: ही पॉवर येतात गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा। तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत झाल्यास रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचर कॉल करा 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।

सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांच्या जोडस्वरातून आपण हे गाणं ऐकलं, गोमू तुझं नखरा. श्रोते हो, हे लोकगीत आपण ऐकल्यावर आता तुमच्यासाठी घेऊन येते एक भावगीत, शेखर रावजी यांनी यांच्या स्वरातून सावली आणि साथ दिली आहे सुनीती चौहान यांनी.

साधना सरगम यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं, भावगीत बघत डोळ्याने तू. श्रोते हो, पुढील गाणं बेला शेंडे यांच्या स्वरातून एक लावणी आपण ऐकणार आहोत, वाजले की पारा.

श्रोते हो, हे शेवटचं गाणं, ही शेवटची लावणी आपण ह्या कार्यक्रमामध्ये ऐकलीत आणि हा बरोबरच हा कार्यक्रम इथेच संपतोय. काही क्षणातच बरोबर 11 वाजता हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील आमच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्याच्यानंतर आरजे श्रृंखला तुमच्यासाठी घेऊन येणार कोकणी सुगम संगीताचा कार्यक्रम बरोबर 11:05. मी नेहा घेते तुमचा निरोप आणि ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

0: भारत देश जो उदरगतीच्या दिखेनमुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हटल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता।
1: हे पॉवर येतात गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा। तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।
2: एकशे पाच अंश चार मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो सेवेतल्यान आम्ही उलयतात मोगाळ एकप्यानो। सकाळची बरोबर 11:06 आणि 42 सेकंद जाल्ले आसात। तुमकां सगळ्याक उर्बेभरीत येवकार आयच्या ह्या कार्यावळीन। चला तर चड वेळ काढिनासतना आयकूंक दिता ही मुखावेली कार्यावळ। आयकूया तरेकवार कोंकणी गीतां, आस्वाद घेवया ह्या पहिल्या गीताचो। आयकूंक दिता अमोल बावडेकार आणि विशाखा हांच्या आवाजात हे गीत।

105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो सेवेंतल्यान कोंकणी गीताची कार्यावळ. आणि निकतेच तुम्ही ऐकले साधना सरगम आणि जय मंगलदास हांणी गायिल्ले हे सुंदर असे गीत. कार्यावळ मुखार वर्तना ऐकूंक दिता मुखावेले गीत हरिहरन हांच्या आवाजात.

इश्टानू निकतेच तुम्ही ऐकलें निहार राजपाल हाणी गायिल्लें हें गीत 105.4 MHz एफ एम रेनबो सेवेवरवीं तुम्ही आयकतात कोंकणी गीताची कार्यावळ आणि फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर हें सुंदरशें गीत.

इश्टानो, कोंकणी गितांची ही कार्यावळ निकतेच तुमी आयकले सिद्धनाथ भुयाव हांच्या आवाजात त्या दिसा वडा कडेन. आनी कार्यावळ मुखार व्हरतना फुडले सुवातेर तुमच्या खातीर शंकर महादेवन हांच्या आवाजात नील रंगान रंगला.

इष्टांनो, निकतेच तुम्ही ऐकलंय शान ह्यांच्या आवाजात हे सुंदर असे गीत. कारवळ मुखारवरूया तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो सेवेतल्यानं कोकणी गीतांची कार्यवळ. मुखावेले सुवातीर तुमच्या खातीर शंकर महादेवन हांचो ताळो.

इष्टांनो, नुकतेच तुम्ही ऐकले शान ह्यांच्या आवाजान आगा आगा तारिया. 105.4 मेगाहर्ट्झचा एफ एम रेनबो सेवेतल्यान तुम्ही ऐकतात कोकणी गीतांची कार्यावळ. आणि कार्यावळीतले हे जाऊन असा निमाणे गीत साधना सरगम ह्यांच्या आवाजात. तर इष्टांनो, बरोबर 12:05 ऐकूपाक रवात इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतली. तो मेरेन ऐकूया या कार्यावळीचे हे निमाणे गीत.

104.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो सेवेंतल्यान आमी उलयतात. इश्टानो, दनपारची 12:11:50 जाल्ले आसात. तर जाणून घेवया आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा. इश्टानो, बरोबर रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आयकुपाक रवात हिंदी फिल्मगीताची कार्यावळ चित्ररंजन. 1:05 आस्वाद घेयात कातारांचो. भावगीतांची कार्यावळ तुमच्या भेटेक येतली दनपारच्या 2:00. पश्चिमी संगीताची कार्यावळ आयकुपाक रवात 2:32 आयज ऐकुया ज्यूक बॉक्स. ताच्या उपरांत 3:00 प्रायोजित कार्यावळ आसतली स्पायस. बरोबर 3:10 इश्टानो तुमच्या खातीर आरजेस चॉईस ही पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली. 4:05 आयकुपाक रवात पॉप टायम. 5:10 सांच्या सभेन आयकुपाक रवात पश्चिमी संगीत. तुमच्या खातीर आता म्युझिकल कॉकटेल. मराठी गीतांचा आस्वाद तुम्ही घेऊक शकता बरोबर सांजेच्या 5:35. रेनबो सांज ही कार्यावळ तुमच्या भेटेक येतली सांजेच्या 6:05.

वरां 15 मिनटांचेर आयकुपाक रावात बेस्ट ऑफ द वीक, 10 वरां 5 मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ आयज आयकुपाक रावात फोन इन बरोबर रातच्या 10 वरां 5 मिनटांचेर. 11 वरां 10 मिनटांचेर इश्टांनो आयकुया फ्रॉम दी आर्काइव्स पश्चिमी संगीताची ही कार्यावळ आसतली. आणि बरोबर रातच्या 12 वरां 5 मिनटांचेर आम्ही ह्या निमण्या सभेतल्यान निरोप घेतली. तर इश्टांनो ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा 105.4 मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो सेवेवरवी. मेगाहर्ट्झाचेर FM रेनबो सेवेन तुमकां परतून एकदां योकार आणि बरोबर दनपारची 12 वरां 15 मिनटां जाल्ली आसात. इश्टांनो चला तर कार्यावळीक सुरवात करूया. तुमकां सगळ्यांक माय मोगाचो योकार चित्ररंजन हिंदी फिल्मी गीताच्या कार्यावळीन. सुरवात करूया हरिहरन हांच्या आवाजान, आयकुया हे गीत.

कुछ तुम कहो कुछ हम कहे, इष्टानो हे गीत आशिल्ले कुछ तुम कहो कुछ हम कहे या फिल्मातल्यान, जो फिल्म 2002 ह्या वर्साक आयिल्लो. इष्टानो हे गीत गायताले हरिहरन. ह्या गीताक संगीत दिल्ले अनु मलिक हाणी आनी रचना आशिल्ली समीर हांची. 105.4 MHz तुम्ही आयकतात चित्ररंजन कार्यावळ. आणि आता कार्यावळीन ऐकूया मुखावेले गीत सोनू निगम हांच्या आवाजात.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले वास्तव ह्या फिल्मातले हे गीत सोनू निगम हांच्या आवाजातल्यान आणि संगीत आशिल्ले जतीन ललित हांचे तर रचना आशिल्ली समीर हांची कार्यावळ मुखार

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करतना गोंयच्या शेतकी मळार सैमीक आणि प्राकृतिक पद्धतीचो उपेग करप महत्वाचे आसा असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. राज्यात नवे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू जावपाचे आसा, तरी गोंयच्या विद्यार्थ्यां खातीर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हांगा आशिल्ल्यो आरक्षित इकर सुवाती तश्योच चालू उरतल्यो अशी माहिती राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान दिल्या. स्मार्ट मिटराक लागून गिरायकांक खंयचे दिसा कितली वीज वापरली ताचे प्रमाण कळटले. मोबायला परस स्मार्ट मिटराचे इलेक्ट्रोमॅग्नेटीक रेडिएशन उणे आसता अशें मुखेल वीज अभियंते स्टिफन फेर्नांडीस हांणी सांगलां. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं काल उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रयोग ह्या उपक्रमाचो शुभारंभ जालो. स्वयंपूर्ण गोवा कार्यावळी खाला आयज 16 मे दिसा जावपा आशिल्ली थेट संवादाची कार्यावळ स्थगीत दवरल्या. हे कार्यावळीची फुडली तारीख रोखडीच जाहीर करतले अशें जाळवणदारांनी कळीत केलां. संबंधित कार्यावळींत हस्तकला, लुकटां उद्देग, कांथ्या विभाग तशेंच गोंय हस्तकला ग्रामीण आनी लघु उद्देग विकास महामंडळ मर्यादीच्यो येवजण्यो आनी सुदारणांचेर लक्ष केंद्रीत करपाची मोख दवरिल्ली. आयची संबंधित कार्यावळ मुखार दुखळिल्ल्याची नोंद सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांनी तशेंच हितधारकांनी घेवची अशें जाळवणदारांनी कळीत केलां. डेंग्यू विशीं जनजागृताय करपा खातीर नागरिकांनी एकठांय येवचें असो उलो केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी मारला. आयज पुराय देशांत राष्ट्रीय डेंग्यू दीस म्हूण पाळटात ते निमतान केंद्रीय मंत्री नड्डा उलयताले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह हांणी सिक्कीम राज्याच्या घटक राज्याच्या दिसा निमतान सिक्कीमाच्या जनतेक परबीं भेटयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला 2047 वर्सा मेरेन भारताक घुंवळे वखदापासून मुक्त करपाचे राष्ट्रीय ध्येय भारतान बाळगिला अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें आसा, तशेंच उमेदवाराची पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

इष्टांनो, निकतेच तुम्ही ऐकलंय क्या कहना या फिल्मातलं हे गीत कविता कृष्णमूर्ती आणि हरिहरन ह्यांच्या आवाजातल्यान. संगीत आशिल्ले राजेश रोशन हांचे. इष्टांनो, वेळ जाल्लो आसा आतां मुखेल खबरांचो, तर आयकुया कांय खिणा भितर आयच्यो मुखेल खबरो.

इश्टानो, यादे ह्या फिल्मातलं हे गीत आशिल्लें हरिहरन हांच्या आवाजात. अनु मलिक हांचे संगीत आणि आनंद बक्षी हांची रचना. 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो सेवेतल्यान तुम्ही ऐकतात कार्यावळ चित्ररंजन. इश्टानो, दनपारची बरोबर 12:43 आणि 55 सेकंद झाले आसात. कार्यावळ मुखार वर्तना ऐकूया कार्यावळीचे हे मुखावेले गीत, जे गीत असा जोश या फिल्मातल्यान आणि ताळो असा अभिजीत भट्टाचार्या हांचो.

लता मंगेशकर हांच्या आवाजान निकतेच तुम्ही ऐकले दिल से या फिल्मातले हे गीत. आणि इष्टानो आता या खिणाक आम्ही ऐकूया कार्यावळीतले हे निमाणे गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या आवाजातल्यान परिणीता या फिल्मातल्यान. मग ऐकपनो बरोबर एक वराचेर ऐकूपाक रवात हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान सक्षेपित करतली.

0: देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन आसा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना
1: ही पॉवर येतात गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा, तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
2: चार FM रेनबो सेवेतल्यान आम्ही उलयतात मोगाळेक पेनो. दनपारची बरोबर 1:06 आणि 45 सेकंद झाले असतात. तुमका सगळ्यांक कातानाच्या कार्यावळीन माई मोगाचो येवकार.

इश्टानो निघतेच तुम्ही ऐकलें इरन्यू हांच्या आवाजान हे कातार गोवा. मोगळे ऐकपनो कांय खिणा भितर म्हटल्यार बरोबर 1:30 आयकुपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो. तो मेरेन आमी ऐकुया कातारांचे हे मुखावेले कातार फोटोयलो. हे कातार गायता झमिक्स.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले हे कातार फुटयलो आणि आता बरोबर दनपारची 1:30 जाल्ली आसात. या खिणाक आमी ऐकूया कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. स्वयंपूर्ण गोवा कार्यावळी खाला आयज 16 मे दिसा जावपा आशिल्ली थेट संवादाची कार्यावळ स्थगीत दवरल्या. हे कार्यावळीची फुडली तारीख रोखडीच जाहीर

0: भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना।
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा। तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।

रोमाल्डो आनी रोमा गायताली हे कातार भुरगें 105.4 MHz एफ एम रेनबो सेवेंतल्यान तुमी आयकतात कातारची कार्यावळ. इश्टानो कांय खिणा भितर म्हटल्यार बरोबर 2 वरांचेर आयकुपाक रावात मुखावेली कार्यावळ मराठीतल्यान तुमच्या खातीर येतली भावगीतां. तो मेरेन आमी आयकुया कातारांची ही कार्यावळ. फुडले सुवातीर आयकूंक दिता मोगान कोर कातार.

105.4 मेगाहर्ट्सवरून एफ एम रेनबो सेवेतून आम्ही बोलत आहोत. श्रोतेओ, दुपारचे ठीक 2:01 झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचं भावगीतांच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण ऐकूया आशा भोसले ह्यांच्या आवाजात

सुरेश वाडकर यांच्या आवाजातून आपण ऐकलं तुला पाहिले मी. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भावगीतांचा हा कार्यक्रम आणि आता पुढचं भावगीत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजात.

105.4 मेगाहर्ट्सवरून श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भावगीतांचा हा कार्यक्रम. आणि नुकतंच आपण ऐकलं पद्मजा वेणानी जोगळेकर ह्यांनी गायलेलं हे सुंदरसं भावगीत. आता पुढे ऐकूया या कार्यक्रमातलं हे शेवटचं भावगीत. त्याच्यानंतर ठीक 2:30 आपण ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या. आणि बरोबर 2:32 आपण ऐकूया पश्चिमी संगीताचा कार्यक्रम ज्यूक बॉक्स.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणी सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विर

श्रोतेहो, ठीक 2:30 झालेली आहेत. आता आपण ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या. त्याच्यानंतर ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्झवर तरेकवार गीतं. ठीक 2:32 पुढचा कार्यक्रम आपल्यासाठी येत आहे पश्चिमी संगीताचा. ऐकूया ज्यूक बॉक्स. आपल्यासोबत घेऊन येत आहे प्रियंका. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्झवर FM रेनबो.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. स्वयंपूर्ण गोवा कार्यावळी खाला आयज 16 मे दिसा जावपा आशिल्ली थेट संवादाची कार्यावळ स्थगीत दवरल्या. हे कार्यावळीची नवी तारीख रोखडीच जाहीर करतले अशें जाळवणदारांनी कळीत केलां. संबंधित कार्यावळींत हस्तकला, लुकटां उद्देग, काथ्या विभाग तशेंच गोंय हस्तकला ग्रामीण आनी लघु उद्देग विकास महामंडळ मर्यादीच्यो येवजण्यो आनी सुदारणांचेर लक्ष केंद्रीत करपाची मोख आशिल्ली. आयची संबंधित कार्यावळ फुडें व्हेल्ल्याची नोंद सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांनी तशेंच हितधारकांनी घेवची अशें जाळवणदारांनी कळीत केलां. पोरुंपरस अंदू गोंयांतल्या वीज मागणेंत बरीच वाड जाल्या अशी माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी दिल्या. राज्यांत नवे पशुवैजकीय

0: सीएनजी, पीएनजी आणि एलएनजी. जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा. तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

0: That was a pretty funky tune, 58 minutes past for Bruno Mars and Mark Ronson. Wrapping the show up, this is wrapping up Pop Time. But you stay tuned, it's FM Rainbow 105.4 MHz, Fakashini Panshi. We are going to have the latest right now, and then we're going to go ahead and continue with our show.
1: नमस्कार, हा अक्षदा आणि यो असात काय मुखेल खबरो. हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 हे आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबीर 5 जून मेरेन सुरू आसतले. आयज मुखेल मंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि बिचोले एका केंद्राक भेट देऊन सेवांची पळवणी केली. गोयकारांची गिरेस्ताय ही संस्था गोय राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मिशन आणि गोय ग्रामीण उदरगत संचालनालयाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या मडगाव पुरुमेत फेस्त 2024 आयज रवींद्र भवन मडगाव हांगा मंत्री दिगंबर कामत हांणी उक्तावण केले. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिसाच्या निमतान एक प्रदर्शन घडून हाडलां. हे प्रदर्शन 16 ते 18 मे मेरेन सकाळी 9:30 ते 5:30 मेरेन गोय विज्ञान केंद्र आणि प्लॅनेटोरियम मिरामार हांगा लोकांखातीर उक्ते आसतले. बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेन आदिवासी विद्यार्थ्यांखातीर सेमीकंडक्टर प्रशिक्षण 2024 तिसरो पावणो सुरू करपाची घोषणा केल्या. पाकिस्तानान आतंकवाद्यांक आलशिरो दिवचो न्हय आणि भारता आड कारवाय करची न्हय अशी शिटकावणी भारताचे लष्करी मुखेल जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी दिल्या. भारत आणि संयुक्त अरब अमिरात हांच्या मदीं भारतान पेट्रोलियम आणि वायुसाठो स्थापन करपासयत जायत्यो कबलाती झाल्यो. एका चॅनलाक दिले मुलाखतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी होर्मुज समुद्रदानी उक्ती करतले आणि इराणाक अणुशस्त्र केन्नाच मेळोवंक दिवचे नात अशें सांगलां. हवामान खात्यान 16 आणि 17 मेक गोयांत विजेसयत पावस पडपाची शिटकावणी दिल्या. जाल्यार आकाशवाणी पणजी केंद्रान कोंकणी वृत्त निवेदकांच्या पॅनला खातीर निवड प्रक्रिया सुरू जाल्यात. हांगा अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मोगाशनो नमस्कार. आमच्या स्टुडिओत 5 वाजून जाऊन 30 मिनटं आणि 35 सेकंद झाले आसात. या सभेत हांव कृपा तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता.

अनुष्ठान तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. कार्यावळीत फुडें वच्चे पयली एक नदर आयज वितरपी कार्यावळींचेर. 5:35 आयकुपाक रावत मराठी गीतांचो कार्यक्रम. 5:58 कोंकणी मुखेल खबरो. 6:00 आयकुपाक रावत दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र. 6:05 रेनबो सन्स ही कार्यावळ खासा तुमच्या खातीर. मजगतीं 6:30 आयकुपाक रावत कोंकणी राष्ट्रीय खबरापत्र. 6:58 कोंकणी मुखेल खबरो. 7:10 फोन इन प्रोग्राम. 7:20 कोंकणी प्रादेशीक खबरापत्र सहक्षेपीत जातलें. इश्टानो आज 7:30 आयकुपाक रावत फार्म टू सिटी ही कार्यावळ. 7:58 कोंकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. रातचे 8:00 कातारांचो प्रोग्राम खासा तुमच्या खातीर. ताजे नंतर 8:30 ते 9:00 मेरेन सप्तकी कार्यावळ एक ही फिल्म से. 9:00 आयकुपाक रावत दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट

माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खास तुमच्या खातीर. कांय घेण्याचं ऐकूया अकरा वाजता मराठी गीतांचा कार्यक्रम.

पश्चिमी संगीताच्या कार्यावळी ते 9:15 बेस्ट ऑफ द वीक 10 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित हिंदी खबरापत्र 10:05 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत ऐकपाक रावात फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम 11:10 फ्रॉम द आकाईव्स मजगती 11:05 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित इंग्लिश खबरापत्र इश्टानो ही आशिल्ली रुपरेषा आयज उतरावपी कार्यावळींचेर आयकत रावात FM रेनबो 105.4 MHz सकाळी 6 ते 12 मेरेन तरेकवार गीतां तरेकवार संगीत आनी

श्रोते हो नमस्कार. 5:35 आणि 10 सेकंद होत आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात मी कृपा आपलं मनपूर्वक स्वागत करते.

श्रुतेहु आज 16 मे, आज पद्मश्री पुरस्कार सन्मानित गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. आजच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांनीच गायलेली काही गीतं.

श्रोते हो, आप अनेक तहत 105.4 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी ची ही FM रेनबो वाहिनी मराठी गिन्याच्या या कार्यक्रमात यापुढे ऐकूया अजरामर केलेलं माणिकजींनी हे नाट्यपद, संगीत स्वयंवर नाटकातील

श्रद्धेयो माणिक वर्मा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत त्यात ठुमरी आणि दादरा तसंच नाट्यगीत भावगीत आणि भक्तिगीत या शैलीत अजरामर करणारी गाणी माणिक वर्मा यांनी केलेली आहेत. ऐकूया हे पुढील नाट्य.

श्रोतेहो, माणिक वर्मा यांनी गायलेली अनेक गाणी मराठी संगीतातील अजरामर गाणी म्हणून ओळखली जातात. मराठी गीतांच्या या कार्यक्रमात ऐकूया संत नामदेव महाराजांचं भजन, जे माणिक वर्मा यांच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक असं मानलं जातं. राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शांतता आणि भक्तिभाव.

श्रोतेहो, माणिक वर्मा यांची खासियत म्हणजे त्यांच्या आवाजातील आर्तता, संथपणा आणि शब्दांना योग्य न्याय देण्याची कला, आणि त्यामुळे त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

श्रोते माणिक वर्मा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. काही क्षणातच ऐकूया कोकणी ठळक बातम्या.

नमस्कार, हांव अक्षता आणि ह्यो आसात काय मुखेल खबरो. हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 हे आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबीर 5 जून मेरेन सुरू आसतलें. आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिवचल केंद्राक भेट दिवन सेवांची पळोवणी केली. गोंयकारांची गिरेस्तकाय संस्था

मग अष्टन तुम्ही ऐकत आहात म्युझिकली यस एफ एम रेनबो 105.4 MHz आमच्या स्टुडिओत सुवर अजून 5 मिनटं आणि 40 सेकंद झाले असत. या खिणाक ऐकूया रेनबो सॉन्ग.

0: किशनो, आज 16 मे वर्ल्ड ॲग्री टुरिझम डे आज संसारभर मनयतात. हो दीस ॲग्रीकल्चर आणि टुरिझम म्हणजेच शेतकाम आणि पर्यटन हांकां एकठांय हाडून शेतकारांचो आणि गावांचो डॅव्हलपमेंट करपाच्या उद्देशान जगभर मनयतात.
1: आवय टुरिस्ट देवले ये बरे सोता पाकली. हॅलो बेबी, यू टॅक्सी?
2: यस यस सर. व्हाट टॅक्सी?
1: व्हाट नेम गो बेबी?
2: ओ माय नेम टॅंजेरी.
1: माय नेम एरिक गो.
2: नाइस नेम
1: एरिक. नाइस यू बारी.

मगाशी निघतेस तुम्ही कोकणी राष्ट्रीय खबरापत्र ऐकलंय. आमच्या स्टुडिओत 6:39 आणि 48 सेकंद जाल्ले आसात. रेनबो सांज कार्यावळी तो परतून एकदां तुमकां माय मोगाचो येवकार दिता.

मोगळे कृपेनो, आमच्या स्टुडिओत स वर अजून 46 मिनटं आणि 5 सेकंद झाले असतात. तुम्ही ट्युन इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. रेनबो संस्कार यावेळी ऐकूया हे फुडलं गीत.

नमस्कार, यह सत्कार मुख्य खबरो हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 या आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबिरा मजगती आज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिवचल केंद्राक भेट दिवन सेवांची पळोवणी केली. हे शिबीर 5 जून मेरेन चलतले. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस 2026 16 ते 18 मे मेरेन पणजेतल्या गोंय विज्ञान केंद्रात मनयतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत समारोप सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. गोंयकारांची गिरेस्तकाय संस्था गोंय राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मिशन आनी गोंय ग्रामीण उदरगत संचालनालयाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या मडगांव पुरुमेत फेस्त 2026 हाचें उक्तावण आयज मडगांवांतल्या रविंद्र भवनांत मंत्री दिगंबर कामत हांणी केलें. भारत आनी संयुक्त अरब अमिरात हांचे मदीं भारतांत पेट्रोलियम आनी वायू साठो स्थापन करप

ईशान उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ हांच्या आवाजातल्या या गीताबरोबरच रेनबो सांज कार्यावळ आम्ही हांगाच सोपयता. बरोबर 7:05 मिनटांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

मगाशी तुम्ही ऐकत आहात FM रेनबो 105.4 MHz. आमच्या स्टुडिओत 7:12:40 झाले असत. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातले हे सुंदरशे गीत. त्याच्यानंतर 7:20 ऐकूपा करावात प्रादेशिक खबरो आणि 7:30 सप्तकी कार्यावळ फार्म टू सिटी.

आयपीएल फॅन पार्क आयोजीत करतले अशें जाहीर केलां. पर्वरी हांगा जाल्ले पत्रकार परिशदेंत जीसीएचे अध्यक्ष महेश देसाय हांणी ही म्हायती दिल्या. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. हेल्थ विथ आयुर्वेद 2.0 ह्या आयुर्वेदीक भलायकी तपासणी शिबिरा मजगती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिवचल केंद्राक भेट दिवन सेवांची पळोवणी केली. हे शिबीर 5 जून मेरेन चलतले. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस 2026 16 ते 18 मे मेरेन पणजेंतल्या गोंय विज्ञान केंद्रांत मनयतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत समारोप सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण हजर रावतले. मडगांव पुरुमेत फेस्ट 2026 उक्तावण भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांच्या हस्तुकी आयज मडगांवच्या रविंद्र भवनांत जाले. भारतीय हवामान खात्याच्या गोंय केंद्रान 16 ते 22 मे ह्या काळांतलो हवामान अदमास जाहीर करून उत्तर आनी दक्षिण गोंयांत आयज आनी फाल्यां खातीर येलो अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात. फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.

0: स्कीम हाडली ती म्हणल्यार आमी बंधारे वसंत बंधारे बांदपाचे,
1: पाणी अडवा
0: पाणी अडवा पाणी जिरवा. आनी मागीर पाणी आमकां पावना, शारांक पाणी पावना, तेच्या फाटल्यान तो उद्देश आसा. कारण जर आज पळयले तुमी जाल्यार सकयल गांजे एका व्हडलो बांद घातला, थंयच्यान उदक काडलां आनी मागीर ओपाच्या न्हंयन घातला. ओके, म्हणटकच सादारण एप्रील मे म्हयन्यान आमकां शारांत उदक मेळना, तेच्या फाटल्यान तेवूं कारण आसा. आयज जर पळयलें डिसेंबरान बांदाचे बांदाक प्लेटी घालतात आनी सादारण दोन दोन ती तीन किलोमिटरची जमीन जी पुरण शेत जाता ती संमत जाता. सकयल्या बांदाचे उदक वयल्या बांदाक लागता, त्या बांदाचे उदक तेच्या वयल्या बांदाक, सगळी पुरण शेत भितर गेल्या जाता.
1: बरोबर,
0: ते एक मुखेल कारण. पूण आयज तुका पुरण करपाक जागो ना. फाटले फावटी जी आमी पुरण शेत केली पळय न्ही, ती आमी इरिगेशन डिपार्टमेंटाक सांगले की एक प्लेट आमच्या खातीर सकयल देऊ, आनी ती जी जमीन मेळ्ळी पळय न्ही, ती जमनीर आमी पुरण शेत केले. पुरण शेत आतां तुमकां पुरण शेत करपाक मेळटलें त्या उस्त्याच्या वयर, जे 2-2.5 किलोमिटर उदक साठोवन तेच्या वयर पुरण करपाक मेळटलें. आतां पुरण करपाक आतां जागो ना. तरी आसतना पोरू वर्सा आनीक पुरण केली एकट्यान आमच्या शिरींतलो, जो सावंत म्हणटाच्या फॅमिलीन एक केली पुरण तेणी. ओके, तेका एक जागो मेळ्ळो
1: सावड्डे,
0: अशीर सावड्डे थंय एक पुरण केली. पण हांव म्हणटा कितें की पुरण आतां लोक करतले खबर ना म्हाका, कारण कबाड कश्ट आसा, फॅमिलीची फॅमिली वचून तें काम करचें पडटा, आवय बापूय भुरगो सगळ्यांनी वयचें पडटा काम, त्यावेळी तें शक्य आसा. नाजाल्यार पुरण शेत आज म्हज्या माहिती प्रमाण पुरण शेत खंय ना.
1: सो शिर सावड्डे जो प्रयत्न, म्हाका दिसता सावंत फॅमिली आशिल्ली, तांच्यांनी जो पुनर्जिवीत करपाचो यत्न केलो तो आयज लेगीत चालू आसा की तांचोय बंद
0: ना. आतां पळय आमी पुरण शेत केली, आतां आमच्याच प्रभावान तेंच्यानी केली खबर ना, पण म्हाका दिसता तशें जालें. कारण हांवें जेन्ना पुरण शेत करपाक जो हें केलो न्ही, ताजो खूब बरी पब्लिसिटी मेळ्ळी, लोक आयले, इवन आमचो वायस चान्सलर थंय लुवपाक गेलो, वा आमचे अधिकारी जे आसा आमचे इरिगेशन डिपार्टमेंटाचे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, ते आयले, स्टुडंट्स आयले, प्रोफेसर्स आयले, रावले ते पुरण शेता कडेन. ओके, भुरग्यांनी आमची पुरण शेत रोपली, ल्हान भुरग्यांनी, तशें कॉलेजच्या भुरग्यांनी, केपेचे कॉलेजचे भुरगे आयले आमचे कडेन कोंकणीचे, आमचे भुरगे थंय विद्यार्थी गेले, आमचे एमएचे भुरगे, हे सगळे जातकच येवन लेखक आयले, थंय पळयले तेंच्यांनी, आनी एक असो एक माहोल असो तयार झालो की बाबा आमकां पुरण शेती, आमची पुरण शेती जी आमच्या जाणट्यांनी आमकां ती एक लोकल टॅक्नीक शिकयल्यात वा आमची आसा ती आनी बरें भात पिकता कडेन हो मॅसेज ना म्हटल्यार सर्वदूर पावलो. दुसरी गजाल तुमकां म्हाका उल्लेख करपाक जाय की हांवें 2022 एक कादंबरी प्रकाशीत केली, तेजें नांवच पुरण.
1: बरोबर,
0: त्या पुरण कादंबरीन सगळें जीवन जे आसा, सादारण एक 100-150 वर्सांचे जो जीवन जे आसा ते पुरण शेतीचे ते तातूंत मांडला, ताजो एक प्रभाव असो येता अशें दिसता म्हाका. म्हणटकच आयज एका फॅमिलीन पुरण शेत केली, सो ह्या आमच्या दिवाळी जातकच नोव्हेंबर डिसेंबरान आनी कोण फुडें सरता काय म्हणून पुरण शेत केलो. आनी आमी अंदू परत निर्णय घेतिल्लो आसा की आमी दोन कडेन एक जागो आयडेंटिफाय केला, आमी पुरण शेत करतले म्हणून आमी थारायला आतां लोकल्सांक घेवन, लक्षात आयलें न्ही. त्यो जर जाल्यो जाल्यार म्हाका दिसता परत एकदा तेजे पुरणेचे पुनर्जीवन जातलें.
1: तुमचे पुरण शेतीन तुम्ही सविस्तर सगळी व्यथा मांडिल्ली आसा पुरण शेतीची, तुमचो एक धडोय पुस्तकान छापला, ताच्या विशीं थोडे सांगात.
0: आतां हो धडो जो आसा तुमकां खबर आहा 2005 म्हजे पुस्तक प्रकाशीत जालें, तें दवरलें म्हणून. तातूंत पुरणेचे दीस म्हणून एक निबंध बरयल्लो, तो निबंध मागीर पाठ्यक्रमांत तो आयिल्लो आसा. तो हो धडो येयल्या उपरांत, पाठ आयल्या उपरांत कितलेशे टिचरांचे फोन येतात म्हाका, हांवें पॉवर पॉयंट प्रेझेंटेशनही करून, खूप जण पुरण शेत म्हणून खबर ना ते कशा पद्धतीन, त्यांना ते शेअर केल्या, फोटो शेअर केला, अंदू वर्सचे फोटो शेअर केले, हांवें काय व्हिडिओज काढले ते हांवें शेअर केल्या कळपा लागून, आणि ताजो इम्पॅक्ट बरो झाला. आणि गोयातल्या सगळ्या विद्यार्थ्यांक इवन शिक्षकांक दिसता की आपण ती पळोवपाक जाय, त्या अनुषंगाने जी फुडल्या वर्सा आम्ही पुरण जे करतले पण ती पळोवपाक लोक येतले. आणि हांवें त्या वेळाचेर डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशनाक बरयल्लें की आमी अशे तरी पुरण करतात आणि आमी तो पार्ट आमच्या हितून आसा की तुम्ही तुमच्या स्कुलाक सांगचे की आमकां विजीट जावप, कांय स्कुलाक विजीट बी जाली ती त्या अनुषंगान. म्हणटकच म्हाका दिसता हो लेखनातल्यानय प्रयत्न जाला, सातत्यान जाला. सत्तरी रंग आणि अंतरंग म्हणून एक पुस्तक आम्ही काढिल्ले आसा, त्यातून हांव दीर्घ सामके त्याची प्रक्रियात बरयल्ली आसा. इवन ते पुस्तक वाचल्या उपरांत पासून तुमकां पुरण कशी करची ती कळटली कोणाकय. इवन म्हजी पुरण कादंबरी वाचल्यान घडये पुरण कशी करताले आनी कशी करूं येता पुरण, हे घडये इतिहासान ते उरतले अशें. आनी म्हजे एक म्हादय काळजांतल्यान कागदार म्हणून एक पुस्तक, थंय हांव सचित्र फोटो बी घालून एक व्हडले दीर्घ आर्टिकल भितर. म्हणटकच म्हाका दिसता फाल्यां कोणाकूच प्रश्न पडचो ना पुरण शेत म्हणल्यार कितें, म्हजे वाचल्या उपरांत ते निश्चितूच तांकां कळटले.
1: आयचे जग पळय जाल्यार आयच्या युगान आमी प्रगत जायत चालले, प्रत्येक गजालींनी प्रगत गोश्टी घडत आसा. आर्विल्ल्या काळांत पाणी अडवा पाणी जिरवा हो सरकाराचो हवेस, तातूंत वसंत बंधारे आयले, वसंत बंधाऱ्याक लागून तुमी म्हटले की थोडीशी शेती कमी जायत चालली पुरण शेती. सो अशें जावंक शकता आमच्या आर्विल्ली टॅक्नॉलॉजी वापरून

Vaishnav, तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचे म्युझिकली युअर्स FM रेनबो. आमच्या स्टुडिओत 7 वाजून जाऊन 51 मिनटं आणि 55 सेकंद झाले असतात. निकतेच तुम्ही फार्म टू सिटी ही सप्तकी कार्यावळ ऐकली. फुडल्या सोबत ऐकूया हे सुंदरशे गीत अरिजित सिंग, जॉनिता गांधी ह्यांचा आवाज.

वैष्णो एफ एम रेनबो सेवेत फुडल्या सुवातीर ऐकूया सितारे जमीन पर चित्रपटातले हे गीत. शंकर महादेवन आणि सिद्धार्थ महादेवन हांचं जोडस्वर. कंपोझिशन शंकर एहसान लॉय.

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

मगाशीन तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 165.4 MHz. नुकतेच तुम्ही कोकणी मुखेल खबर ऐकलं. आमच्या स्टुडिओत 8:02 आणि 5 सेकंद झाले असतात. आस्वाद घेऊया कातारांचं.

मग अशीने तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ संजेर. कातराच्या प्रोग्रामात पुढल्या स्वतःला ऐकूया संजय फर्नांडिस म्हणजे मोगाची तारू.

मोगाशनो थॉमसीन आणि आयरीन हांच्यात हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. इथल्यान कातारचो प्रोग्राम मी हांगाच सोपयता. कांय खिणातच आयकुपाक रावात एक ही फिल्म से.

मग ऐकशी नव्हतं मी ट्युनिन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 MHz आमच्या स्टुडिओतराची 8 वाजत जाऊन 32 मिनटं आणि 40 सेकंद झाले असतात. एक ही फिल्म से कार्यावळीत तुमकां सगळ्यांक माय मगाचो येवकार. इशानो आयज ह्या कार्यावळीत आमी 70व्या दशकाच्या निमण्या काळांत जंय एका म्युझिकाक लागून ह्या चित्रपटान पुराय भारताक पिशें केल्लें तो चित्रपट म्हळ्यार के विश्वनाथ हांणी दिग्दर्शीत केल्लो सरगम.

इष्टानुक एक ही फिल्म से या कार्यामुळे ताजा आहे मैकतात सरगम चित्रपटातली ही गीतं निमण्या सुवातीर ऐकूया. राग भैरवीचेर आधारित हे सुंदरशे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातले गीत. सरगम चित्रपटाखातीर गीतकार आनंद बक्षी.

ईशान एफ एम रेनबो सेवेत एक ही फिल्म से या कार्यावळीत आज आम्ही ऐकली सरगम या चित्रपटातली काय गीतं. के विश्वनाथ हाणे दिग्दर्शित केल्लो 1979 सालात प्रदर्शित जाल्लो हो चित्रपट जातूंत मुखेल भुमिका आशिल्ली ऋषी कपूर आनी जयाप्रदा हांची. गीतकार आनंद बक्षी आनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारीलाल. आनी ह्या गीता बरोबरच ही कार्यावळ मी हांगाच सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेता. कांय खिणांतच आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज 8.